0: ಕಫನ್ ಉಡಾವಸ ಕಾಮಿಲತ್ ರೀ
1: ಕಾಮಿಲತ್ ಜರಿನ ಜಾತ್ ಸರ್ಜುರ್ ಪರ ಬಾಬು ಗವಾ ಕೆ ಆದ್ಮಿನ್ ಕಾ ಕಾ ಜವಾಬ್ ದೇವಾ ಪೂಛಿಯೆ ನಾಹೀ ಕಿ ಕಫನ್ ಕಹಾ ಹೈ
0: ಅರೆ ಕಾ ಪೂಛಿಯೆ ಪೂಛಿಯೆ ತೊ ಬತಾ ದಿಯಾ ಜಾಯ ರುಪಿಯಾ ಕಮರ್ ಸೆ ಖಿಸಕ್ ಗಯ
1: ಖಿಸಕ್ ಗಯ
0: ಔ ಕಾ ಬಹುತ್ ಧುಂಡಲಿ
1: ಪರ ನಾಹೀ ಮಿಲಾ
0: ಪರ ನಾಹೀ ಮಿಲಾ
1: ಏ ಬಾಬು ಬಡಿ ನಿಕ್ ರಹಲ್ ಬೇಚಾರಾ मोल भी तो खूब खिया पिया के मरल भाई
0: और हम के आत्मा गदगदाए दिले ओके पुण्य मिली तो क्या मिली
1: हाँ काहे ना मिली पुण्य काहे ना मिली जरूर मिली हे प्रभु हे प्रभु तू का बैकुंठ भेजिया
0: ए प्रभु तू का शराब भेजिया
2: ए बाबू कुछ खा